0: स्वर तरंग,
1: स्वर तरंग।
2: रसिक श्रोत्यांनो नमस्कार। आज सोमवार म्हणजे आठवड्याचा प्रथम दिवस। आजचा दिवस शुभ असावा ही प्रार्थना तेव्हा या संगीतमय कार्यक्रमात आरंभ करीत असताना मला विशेष हर्ष होत आहे। तर प्रस्तावनेत विलंब न लावता त्वरित ऐकूया मंगलमूर्ती गणराय या गीत संग्रहातून घेतलेले हे गौर गणेश भक्तिगीत।

मेंदी चापानावर मन अजून झुळते ग, श्रेष्ठ कवी सौमित्र सुरेश भट यांची ही रचना आहे. सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या सुरेल आवाजातली.

रसिक हो, जरा जरा मन खुलावते। अभय जोधपुर व आनंदी जोशी या दोघांच्या आवाजात चला ऐकूया पुढील मधुर गीत।

उधान वार्याचे गूज पावसाचे का होते बेभान कसे गही वरते। रसिकोहो शंकर महादेवन या महान गायकांनी मन उधान वार्याचे या गाण्यात आपल्या भावना ओतून या गाण्याला एक आगळेच महत्त्व दिले आहे। प्रियकराच्या मनात ते

प्रेमा पुढे काळ वेल फिके पडतात, प्रेम आधार असतं, प्रेम शुभ असते, सुरू जाहली ही प्रेम कहानी. उपकार दुधाच्या चित्रपटातून घेतलेले हे मधुर प्रेमगीत चला ऐकूया सुरेश वाडकर व अनुराधा पौडवाळ या दोघांच्या सुमधुर आवाजात.

सिङ्गालान हौ र झाइलाइगु रसिको हो वेसावकरण से लोकप्रिय कोली गीत या क्षणी चला एकोया श्रीकान्त नारायण व साथी कलाकारांच्या सुस्वरात

स्वर तरंग कार्यक्रमाला रंग यावा म्हणून खास तुमच्यासाठी आम्ही निवडलेले आहे जमलं हो जमलं चित्रपटातून घेतलेले हे पुढील गीत काल रात्री जत्रेमध्ये.

या चित्रपट गाण्याबरोबरच रसिक हो स्वर तरंग कार्यक्रमाची सांगता होत आहे. एका दुसऱ्या कार्यक्रमात भेटणारच आहोत यात संशय नाही. तर या शुभ भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

रसिक मंडळी हो नमस्कार. AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन युअर AM2. रसिक मंडळी या 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रमाचा आरंभ आज आम्ही वाजवणार आहोत तनिषा जाधव आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात. ऐकूया आला माझा बाप्पा.

रसिक मनू हे भक्तिमय वातावरण चालूच ठेवूया एम ट्यूवर आणि सध्या आम्ही वाजवित आहोत ध्रुवन मूर्ती आणि प्रवीण कोळी यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया गौराई आली

रसिक श्रोत्यांनो, पुढे असाल तुम्ही ट्यून इन करत राहा AM2 20 मिनिटांच्या मराठी गीतांचा कार्यक्रम. चालू आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. सध्या आम्ही वाजवित आहोत अजय गोगावले आणि अर्या आंबेडकर यांचे समुद्र आवाजात. एन्जॉय दी सॉन्ग चांदना.

आणि येच म्हणू काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम संपणार आहे. शेवटचं गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो हर्षवर्धन वावरे आणि सायली कांबळी यांच्या सुमधुर आवाजात प्रीतीच्या नादकुला. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.